Arkanchu machitai vanera sangama rakhera sati sava Eklai gora gupa bike kuru kuru posta bhaye madhava Khelne dipimani li shishu tai dekhnu bhaya krishna de देखी एक नया व्यक्ति उच्च सरले चिच्याए त्यै दाइले देखे त्यो

पण राजा नवश काय सारे दौलतले परिपूर्ण होस पवन जाई नाही परे का घरे मंडा खुन सवाले दुर्योधन सम